0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयम शृण्वंतः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड नंबर 29. प्रथमं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 17 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. ज्ञान आपल्याला दिशा देते, पण त्या ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करण्याची वृत्ती आपले जीवन सार्थक करते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. ग्रँड थेफ्ट ऑटो या व्हिडिओ गेमच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्ध्या अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त कमाई केली. दिवस होता आजचा, साल होतं 2013. फोरपीक माउंटन ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि हा ज्वालामुखी किमान

6000 वर्षातील पहिला उद्रेक होता. घटना आजचीच आहे, साल होतं 2006. व्हेनेसा विल्यम्स पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन मिस अमेरिका बनल्या. दिवस होता आजचाच. हैदराबाद मुक्तीसंग्राम झाला आणि हैदराबादच्या निजामाने हैदराबाद राज्यावरील आपले सार्वभौमत्व समर्पण केले आणि भारतीय संघराज्यात सामील झाले, तेही आजच्याच दिवशी. ओकीचोबी चक्रीवादळ झाल्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या चक्रीवादळात किमान 2500 लोकांचं निधन झालं. फोर्ट पीटचा तह झाला अमेरिका आणि मूळ अमेरिकन जमातीमधील हा पहिला औपचारिक करार आहे. आता आजचे जन्मदिवस पाहू. रविचंद्रन अश्विन भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म आजचाच. डॉक्टर राणी बंग समाजसेविका यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नरेंद्र मोदी भारताचे 14वे पंतप्रधान यांचाही जन्म आजचाच आहे. भक्ती चारुस्वामी भारतीय धार्मिक गुरु यांचाही जन्म आजचाच. रवींद्र सदाशिव भट गीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. दिलीप पुरुषोत्तम चित्रे लेखक कवी आणि टीकाकार यांचाही जन्म आजचाच आहे. सीताकांत महापात्र भारतीय ओडिया कवी साहित्यिक समीक्षक आणि माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी पद्मविभूषण पद्मभूषण साहित्य कला अकादमी पुरस्कार प्राप्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. लालगुडी जयरामन भारतीय कर्नाटक संगीताचे प्रसिद्ध व्हायोलिन वादक गायक आणि संगीतकार म्हणून विशेष ओळख. पद्मभूषण पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त. संगीत चुडामणी पुरस्कार संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार वाद्य संगीत कलारत्न यांचाही जन्म आजचाच आहे. अनंत पै भारतीय शिक्षण तज्ञ आणि भारतीय कॉमिक्स मधील अग्रगण्य यांचाही जन्म आजचाच. एम एफ हुसेन जागतिक कीर्तीचे भारतीय आधुनिक चित्रकार आणि बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे प्रमुख सदस्य आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. अवंतिकाबाई गोखले चरित्रकार आणि परिचारिका यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे तर अज्ञानातून ज्ञानाकडे, संभ्रमातून स्पष्टतेकडे आणि अहंकारातून नम्रतेकडे नेणारे तत्व आहे. आपल्या जीवनात आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक, ज्येष्ठ व्यक्ती आणि अनुभवातून शिकवण देणारे अनेक जण आपले गुरु असतात. भगवद्गीतेचा संदेशही आपल्याला ज्ञान, विनय आणि योग्य आचरणाचे महत्व सांगतो. केवळ ज्ञान मिळवणे पुरेसे नाही तर ते ज्ञान आपल्या आचरणात आणणे अधिक महत्वाचे आहे. आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आणखी एक सुंदर विचार आपण मनात ठेवूया. काम कोणतेही असो, ते प्रामाणिकपणे आणि कौशल्याने केले तर तेच कर्मपूजा ठरते. कारागिराचा हात, शेतकऱ्यांचे कष्ट, अभियंत्याची कल्पना, डॉक्टरांची सेवा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कामगारांचे श्रम, या सर्वांमधून समाजाची प्रगती घडते. म्हणून आज आपण आपल्या कामाचा आदर करूया आणि इतरांच्या श्रमांचाही सन्मान करूया. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली विणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी चांगला दिवस आहे. कामात घाई न करता नियोजन करा. कुटुंबातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. वृषभ रास. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कामातील सातत्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. आरोग्यासाठी विश्रांतीला महत्व द्या. मिथुन रास. संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात. नवीन माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी. कर्क रास. कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी परिस्थिती शांतपणे समजून घ्या. सिंह रास. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. आपले काम इतरांवर सोपवण्याऐवजी आवश्यक ते मार्गदर्शन करा. आत्मविश्वास कायम ठेवा. कन्या रास. कामात बारकाईने लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. सहकार्यामुळे कामे सोपी होतील, नात्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा, अनावश्यक वाद टाळा. वृश्चिक रास, एखाद्या महत्वाच्या कामासाठी एकाग्रता आवश्यक असेल, जुन्या अनुभवातून शिकून पुढे जाण्याची संधी मिळेल. धनुरास, नवीन शिकण्याची इच्छा वाढेल, प्रवास किंवा नवीन व्यक्तींशी संवादातून उपयोगी माहिती मिळू शकते. मकर रास, जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु नियोजन केल्यास त्या व्यवस्थित पार पाडता येतील, वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. कुंभ रास, सामाजिक कार्य किंवा इतरांना मदत करण्याची संधी मिळू शकते, नवीन कल्पनांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवा. कुटुंबातील व्यक्तींच्या भावना समजून घ्या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणतोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 20 पुष्पौषधीची म्हणजे म्युम्युलसची माहिती घेणार आहोत. म्युम्युलस या औषधाच्या मनस्थितीचं वर्णन करायचं झालं तर मला भीती वाटते हे एकच वाक्य ते सतत घोकत असतात. वर्णन करायचं झालं तर मला भीती वाटते, मला भीती वाटते हे एकच वाक्य ते सतत घोकत असतात. ज्ञात कारणांची भीती, उदाहरणार्थ आजार, अपघात, परीक्षा, मृत्यू, ऑपरेशन, मुलाखत, व्यासपीठ, नवीन वातावरण, अनोळखी किंवा मोठ्या व्यक्ती, अशा अनेक गोष्टींची भीती वाटते त्या व्यक्तींना म्युम्युलस उपयोगी पडतं. भीती वाटणं हा प्रकार ओळखीचा नाही असा माणूसच असणं अशक्य असं मला तरी वाटतं. प्रत्येकालाच या भीतीची अगदी जवळून ओळख झालेली असते. भीती वाटण्याची कारणं अगणित असू शकतील, पण जेव्हा जेव्हा मला अमुक गोष्टीची भीती वाटते असं एखादी व्यक्ती सांगते तेव्हा बहुतांशी उपयोगी पडणारं औषध म्हणजे म्युम्युलस. यापूर्वी वर्णन केलेलं क्रमांक 2 औषध आस्पेन हे औषधही भीती वाटणे या प्रकारासाठीच आहे. पण आस्पेनची भीती ही अज्ञाताची भीती असते. का आणि कसली भीती वाटते हे पेशंटला सांगता येत नाही. या उलट म्युम्युलसच्या रुग्णाला मात्र भीतीचं कारण माहिती असतं. भीतीचे प्रकार अनेक, सर्वच काही वर्णन करणं शक्य नाही, तरी नेहमीच्या आढळातील काही कारणं पाहूया. लहानपणी वाटणारी अंधाराची, हिंस्त्र प्राण्यांची भीती, वृद्धांना वाटणारी आजाराची, कॅन्सर, हृदयरोग इत्यादींची भीती, मृत्यूची भीती, ऑपरेशनची भीती, ऑपरेशन नंतर हालचाल करताना वेदना होतील ही भीती, इंजेक्शन घेताना वाटणारी भीती, परीक्षेची भीती, स्टेजवर भाषण वगैरे करताना वाटणारी भीती, काही प्राण्यांची भीती, उदाहरणार्थ कुत्रा, साप इत्यादी, तोंडी परीक्षेच्या वेळी वाटणारी भीती, कोणत्याही नवीन प्रसंगाला सामोरं जाताना वाटणारी भीती, अनोळख्या व्यक्तीला भेटावयास जाताना किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी वाटणारी भीती इत्यादी, उंच इमारतीवरून खाली पाहताना किंवा विमान प्रवासात वगैरे वाटणारी भीती, अपघात, चोरी, दरोडे, दंगाधोपा यांची भीती, एखाद्या विशिष्ट लक्षणावरून आपल्याला काही गंभीर आजार तर झाला नसेल ना अशी भीती, छातीत दुखत असल्यास काही क्षुल्लक कारणामुळं आपल्याला, उदाहरणार्थ काही क्षुल्लक कारणामुळं असेल पण छातीत दुखत असल्यास आपल्याला हृदयरोग तर झाला नाही ना अशी भीती वाटणं, वरचेवर घसा दुखत असल्यास आपल्याला घशाचा कॅन्सर तर झाला नाही ना अशी भीती वाटणं, अशा प्रकारची भीती वाटणारे बरेच लोक ज्यांना आपण नर्वस टाईपचे म्हणतो तसे असतात. थोडेसे लाजाळू, घाबरट असतात. सहसा ते आपली ही काळजी इतरांना लाजाळूपणामुळे सांगत नाहीत. भीतीमुळे व अशा स्वभावामुळे काही नर्वस हॅबिट्स त्यांच्यात आढळून येतात. उदाहरणार्थ रात्री अंथरुणात लघवी होणं, नख कुरतडणं, तोत्रेपणा इत्यादी. तसंच भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडणं, अंग थरथरणं, घाम सुटणं इत्यादी लक्षणंही आढळतात. ही भीती खूप जुनाट स्वरूपाची असेल तर भूक न लागणं, थकवा, झोप न लागणं किंवा काही मनोजन्य शारीरिक आजारही जडतात. चिंता, काळजी, आत्मविश्वास न वाटणं इत्यादी लक्षणंही रुग्ण सांगतात. म्युम्युलसची गरज नसणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे पाहूया. अशा व्यक्ती अत्यंत धैर्यशील असतात, जीवनातील सुख दुःखांकडे सारख्याच नजरेनं पाहतात, कोणतीही अडचण, समस्या, दुःखद प्रसंग याला निर्भीडपणे सामोरे जातात. आता काही रुग्णांची उदाहरणं पाहूया. अमित, वय वर्ष 7, रोज सकाळी न्याहारीनंतर अमितच्या पोटात दुखायचं. काही वेळा तो शाळेतही जाऊ शकत नसे. स्वभावानं अमित खूपच लाजवट आणि भित्रा होता. खेळताना आपण पडू, कुठेतरी दुखापत होईल म्हणून तो फारसा खेळायलाही जात नसे. वर्गातील काही मुलांचीही त्याला भीती वाटत असे. शाळेतील शिक्षकांनाही तो घाबरत असे. काही प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना चाचरणं आणि मग नख कुरतडत उभं राहणं ही तर त्याची नेहमीचीच सवय. तसा तो हुशार होता खरं.

0: म्हणजे लेखी परीक्षेत वर्गातल्या पहिल्या नंबरच्या मुला एवढे मार्क्स, तोंडी परीक्षेत मात्र अगदी कमी मार्क्स पडत. नवीन वर्गावरील शिक्षक थोडेसे रागीट होते आणि याचा परिणाम म्हणून त्याची पोटदुखीची तक्रार तर वाढलीच, पण रात्री अंथरुणात लघवी होणंही सुरू झालं. अमितवर चिडून काहीच उपयोग होणार नव्हता. त्याचं व्यक्तिमत्वच मिमिलस टाईपचं होतं आणि या एकाच औषधानं त्याच्या सर्व तक्रारी कमी होणार होत्या. अशोक वय 20 वर्ष, आता तो MBBS च्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसणार होता. खरं म्हणजे तो अत्यंत हुशार, परंतु प्रॅक्टिकल्सच्या वेळी आणि तोंडी परीक्षेच्या वेळी मात्र त्याची पाचावर धारण बसायची. कधी कधी अगदी जिभेच्या टोकावर असलेलं उत्तरही तो नीट देऊ शकत नसे. अर्थात हा त्याचा लहानपणापासूनचाच अनुभव होता. यावेळी मात्र त्याला फारच भीती वाटत होती. घरची गरीब MBBS ला ऍडमिशन घेऊच नको असं म्हणत होते, तरी हट्टानं त्यानं कॉलेज जॉईन केलं होतं. त्यामुळं काहीही झालं तरी आपण नापास होता कमा नाहीये याही ताणाखाली तो वावरत होता. त्यामुळंच आपण नापास तर होणार नाही अशी भीती त्याला वाटत होती. स्वभावही थोडा लाजाळू आणि भित्रा. या भीतीयुक्त तणावामुळे त्याला हायपर ऍसिडिटीचा त्रास सुरू झाला. घशात छातीत खूप जळजळ व्हायची आणि अंगावरही एक प्रकारचा पुरळ उठला. खूप खाज उठत असे आणि त्याचे निळसर काळे डागही त्वचेवर राहत. अशोक अगदी वैतागून गेला. त्याचा चिडखोरपणाही वाढला. अशोकला भीतीसाठी मिमिलस, मानसिक ताण आणि चिडखोरपणा यासाठी इम्पेशन्स दिल्यावर त्याची घशातील छातीतील जळजळ व खाज चिडखोरपणा कमी झाला. भीती वाटणंही कमी होऊन अभ्यासात त्याचं लक्ष केंद्रित होऊ लागलं. त्यानंतर क्रॅब ऍपल हे औषध त्याचा त्वचारोग लक्षात घेऊन दिलं आणि नवीन पुरळ उठणं बंद झालं. त्यानंतर मात्र त्याच्या व्यक्तिमत्वावरून फक्त मिमिलस हे एकच औषध परीक्षा संपेपर्यंत चालू ठेवावं लागलं. नंतर अशोक आला तो पेढे घेऊनच. ॲनॉटॉमी या विषयात त्याला सुवर्ण पदक मिळालं होतं. परिश्रमांचं चीज झालं होतं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLV 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीस डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365. ಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: फार्मसीच्या फार्म डीच्या इंटर्न्स आहेत आणि त्यांच्याकडून आपण ऐकतोय औषधांचा सुरक्षित वापर कसा करावा आणि औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती का आणि कुठे द्यावी. जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार श्रोते हो, मी रचिता अष्टेकर, KLE कॉलेज ऑफ फार्मसी बेळगावी येथील फार्म डी इंटर्न, माझी सहकारी सोनल पाटील हिच्यासोबत आज मला अशा एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे ज्याचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे आणि तो म्हणजे औषधांची सुरक्षितता, फार्मोक विजिलन्स. आपण औषधे का घेतो? आपण औषधांवर विश्वास का ठेवतो? आपण औषधांवर विश्वास ठेवतो कारण ती आपल्याला आजारातून बरे होण्यास मदत करतात. ताप आला तर आपण औषधे घेतो, BP असल्यास औषधे घेतो, किंवा एखाद्या दीर्घकालीन आजार असल्यास नियमितपणाने अनेक औषधे घेत असतो. पण आपण कधी विचार केला आहे का, एखाद्या औषधामुळे अपेक्षित परिणामाऐवजी काही त्रासदायक किंवा गंभीर दुष्परिणाम झाला तर काय करावे? औषध घेतल्यानंतर त्याच्यावर पुरळ आली तर, चक्कर आली, उलट्या झाल्या, सूज आली किंवा श्वास घेण्यास त्रास झाला तर अशा वेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करावे का? आपल्या मनाने औषधे बंद करावे का? की आपण असे काही करू शकतो ज्यामुळे केवळ आपल्यालाच नाही तर भविष्यात इतर रुग्णांनाही मदत होऊ शकते. याच ठिकाणी म्हणजेच औषध सुरक्षिततेचा निरीक्षण फार्माकोविजिलन्स आपली महत्त्वाची भूमिका बजावते. फार्माकोविजिलन्स म्हणजे नेमके काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर औषधांच्या सुरक्षिततेवर सतत लक्ष ठेवण्याचे हे शास्त्र आहे. एखादे नवीन औषध बाजारात येण्यापूर्वी त्याची विविध चाचण्यांद्वारे तपासणी केली जाते, ज्याला आपण क्लिनिकल ट्रायल्स असे म्हणतो. परंतु जेव्हा ते औषध मोठ्या संख्येने लोक वापरू लागतात तेव्हा काही असे दुष्परिणाम समोर येऊ शकतात जे आधी चाचण्यांदरम्यान लक्षात आलेले नसतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, वय वेगळे असते, आरोग्याची स्थिती वेगळी असते आणि काही व्यक्ती एकच वेळी अनेक औषधे घेत असतात. म्हणूनच एखादे औषध बाजारात आल्यानंतरही त्याची सुरक्षिततेवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये औषधांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी एक महत्त्वाची राष्ट्रीय व्यवस्था कार्यात आहे, राष्ट्रीय फार्माकोविजिलन्स प्रोग्राम. या अंतर्गत भारतामध्ये औषधामुळे होणाऱ्या संशयास्पद दुष्परिणामाचे निरीक्षण आणि गोळा केलेली माहिती फार्माकोविजिलन्स केंद्रामार्फत विश्लेषण केली जाते. याचा मुख्य उद्देश एकच आहे, भारतात औषधांचा वापर अधिक सुरक्षित आणि अचूक करणे. आता प्रश्न असा पडतो की रुग्णामधील दुष्परिणामाची ही माहिती प्रत्येक ठिकाणाहून गोळा कशी केली जाते? याच्यासाठी देशभरात विविध ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटरिंग सेंटर्स AMCs स्थापन करण्यात आली आहेत, जिथे संशयास्पद दुष्परिणामाची माहिती गोळा करून तिचे वैज्ञानिक विश्लेषण केले जाते. फक्त डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञ नाही तर रुग्ण, अपरिचारिक, औषध निर्माते आणि सामान्य ग्राहक सुद्धा औषधांच्या कोणत्याही संशयास्पद दुष्परिणामाची नोंद या केंद्रामध्ये थेट करू शकतात. आपल्या संस्थामध्ये KLE कॉलेज ऑफ फार्मसी बेळगावी असे केंद्र कार्यरत आहे जे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना CDSCO आणि भारतीय औषधाकोश आयोग IPC यांच्या सहकार्याने चालवले जाते. हे केंद्र June 2010 पासून अविरतपणे कार्यरत आहे. या केंद्रामार्फत संशयास्पद औषधांची ओळख पटवणे, त्याची नोंद करणे तसेच आपल्या समाजामध्ये औषध सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे अशी विविध कामे केली जातात. आम्ही महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीची भूमिका निभावतो कारण केवळ एक फॉर्म भरणे म्हणजे हे काम नाही तर ते आपल्या रुग्णांचे संरक्षण करण्याबद्दल आहे. आता आपण एक अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया, औषधांमुळे होणारे दुष्परिणाम किंवा अनपेक्षित प्रतिक्रिया. उदाहरणासाठी एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर त्याच्यावर पुरळ येणे, तीव्र जुलाब होणे किंवा डोकेदुखीसाठी घेतलेल्या औषधांमुळे पोटात अस्वस्थता निर्माण होणे,

0: या सर्व घटना संपवू शकतात. पण इथे एक महत्वाचा शब्द आहे, संशयित दुष्परिणाम. कारण औषध घेतल्यानंतर एखादे लक्षण दिसले म्हणजे ते औषधांमुळे झाले आहे असे आपण लगेच निश्चितपणे सांगू शकत नाही. उदाहरणासाठी एखाद्या व्यक्तीने औषध घेतले आणि 2 दिवसांनी डोके दुखी सुरू झाली तर त्याचे कारण फक्त औषधच आहे असे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. म्हणून रुग्णाने स्वतः हे ठरवण्याची गरज नाही की हा त्रास औषधांमुळेच झाला आहे की नाही. तुमचे काम फक्त संशयास्पद लक्षणांची माहिती देणे आणि पुढील माहितीचे मूल्यांकन करणे हे आहे. दुष्परिणाम झाल्याचा संशय असल्यास काय लक्षात ठेवावे? जर तुम्ही नवीन औषध सुरू केले असेल, एखाद्या औषधाचा डोस बदलला असेल आणि औषध घेतल्यानंतर काही अनपेक्षित असामान्य किंवा त्रासदायक लक्षण जाणवले असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. औषध कधी घेतले? कोणते औषध घेतले? लक्षण कधी सुरू झाले? औषध घेतल्यानंतर ते लक्षण पूर्णपणे बरे झाले का? ही माहिती ह्या घटनामागचे कारण समजून घेण्यास मदत करते. आणि लक्षात ठेवा, औषधांमुळे त्रास झाले असल्यास त्याची सर्व जबाबदारी तुमची नाही. काळजी करू नका. औषध सुरक्षितेमध्ये योगदान देण्यासाठी आम्ही असणे आवश्यक नाही. म्हणजेच तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातील नसलाल तरी चालेल. तुम्हाला एखादा औषधामुळे काही त्रास झाला आणि तो औषधाशी संबंधित असल्याचा संशय वाटत असेल तर तुमचा अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. आता संशयास्पद लक्षणे जाणवल्यानंतर प्रत्यक्ष काय करता येते, कुठे संपर्क करता येतो आणि तुमचा एक छोटासा प्रयत्न इतर रुग्णांसाठी कसा उपयोगी ठरू शकतो ह्याबद्दलची पुढील माहिती माझी सहकारी सोनल आपल्याला देईल.
1: धन्यवाद रचिता. तर श्रोताहो, आता आपण जाणून घेऊया की संशयित ADR झाल्यानंतर आपण काय करू शकतो. समजा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला औषध घेतल्यानंतर संशयित ADR झाला, अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या ADR मॉनिटरिंग सेंटरशी संपर्क साधू शकता. तुम्ही तुमच्या फार्मासिस्टची मदत घेऊ शकता किंवा PVPY च्या हेल्पलाईनद्वारा संशयित ADR रिपोर्ट करू शकता. यासाठी PVPI IPCचे टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे 1800 180 3024. ही हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार 9 ते 5:30 मध्ये उपलब्ध असते आणि हिंदी आणि इंग्रजीत देखील उपलब्ध आहे. म्हणून हा नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 1800 180 3024. तुमचा एक रिपोर्ट हा महत्वाचा आहे. तुमचा रिपोर्ट भविष्यात दुसऱ्या व्यक्तीचे संरक्षण करू शकतो. एक रिपोर्ट कदाचित छोटा वाटू शकतो, पण अनेक लोकांनी एकाच प्रकारचे ADR चे रिपोर्ट केले तर त्यातून एक सिग्नल किंवा पॅटर्न समोर येऊ शकतो. नेमिसुलाइड एक उदाहरण. भारतातील नेमिसुलाइड या औषधाचे घेऊ शकता. नेमिसुलाइड हे वेदना आणि तापासाठी वापरले जाणारे औषध आहे. कालांतराने विशेषतः लहान मुलांमध्ये त्यांचे सुरक्षिततेबाबत लिव्हर टॉक्सिसिटीच्या जखमेविषयी चिंता निर्माण झाली. त्यानंतर भारत सरकारने 12 वर्षापेक्षा कमी वयाचे मुलांमध्ये नेमिसुलाइडच्या वापरावर बंदी घातली आणि अतिरिक्त वॉर्निंग आणि प्रिकॉशन्स लागू केले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, औषध बाजारात आल्यानंतरही त्याची सुरक्षतेवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नॅशनल फार्माकोविजिलन्स वीक आणि याच कारणासाठी आपण आज रेडिओ टॉक आयोजित केला आहे. दरवर्षी देशभरात AMCच्या माध्यमातून फार्माकोविजिलन्स बाबत जनजागृती केले जाते. यावर्षी म्हणजेच 2026 नॅशनल फार्माकोविजिलन्स वीक 17 ते 23 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जात आहे. ही 6वी नॅशनल फार्माकोविजिलन्स वीक आहे. यावर्षी थीम आहे प्रमोटिंग रॅशनल यूज ऑफ मेडिसिन्स थ्रू फार्माकोविजिलन्स अ स्टेप टुवर्ड्स सेफर हेल्थकेअर. म्हणजेच फार्माकोविजिलन्सच्या माध्यमातून औषधांचे योग्य आणि तर्कसंगत वापर प्रोत्साहित करणे सुरक्षित आरोग्य सेवेच्या दिशेने एक पाऊल. औषधं आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतात, पण त्यांचे वापर सुरक्षितपणे होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला एखादे औषधामुळे संशयित एडीआर झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या मनाने औषध बंद करू नका. तुमचे आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा आणि संशयित एडीआर रिपोर्ट करा, कारण तुमचा एक रिपोर्ट दुसऱ्या व्यक्तीच्या संरक्षण करू शकतो. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा, टोल फ्री नंबर 1800-180-3024 आणि आमचे संदेश लक्षात ठेवा, थिंक रिपोर्ट सेव. प्रत्येक एडीआर रिपोर्ट महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक रुग्ण महत्त्वाचे आहे. या प्रसंगी औषधांच्या दुष्परिणामाविषयी फार्माकोविजिलन्स जनजागृती करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन आणि सहकार्य दिल्याबद्दल आम्ही आमचे आदरणीय डॉक्टर सुनील जलालपुरे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आमचे KLA कॉलेज ऑफ फार्मसी बेळगावी आणि संपूर्ण AMC टीम यांचेही मनपूर्वक आभार. या उपक्रमाला मजबूत करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच यामध्ये सावत्याने सुधारण करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.
0: आणि शेवटी आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला एकच विनंती, आपण सर्वजण मिळून सुरक्षिते औषधे आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकूया. धन्यवाद.
2: आता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण रचिता आष्टेकर आणि सोनल पाटील यांना ऐकलं, ज्या KLA कॉलेज ऑफ फार्मसीच्या फार्म डीच्या इंटर्न्स आहेत. आजच्या या विशेष कार्यक्रमामधून आपण फार्माकोविजिलन्स अर्थात औषध सुरक्षितता याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, औषधांचा डोस स्वतःहून बदलू नका आणि औषध घेतल्यानंतर काही अनपेक्षित दुष्परिणाम जाणवल्यास त्याची माहिती आपल्या डॉक्टरांना किंवा आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना नक्की द्या. सुरक्षित औषधोपचार म्हणजेच सुरक्षित आरोग्य. याचसोबत मनीषा इथं थांबतीये. पुन्हा भेटीने एका नवीन विषयासोबत नवीन कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र ध्वनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.
3: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
4: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी KLA अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत ऐश्वर्या मंगेश होसुरकरीला. ती ऍडव्होकेट आहे, संगीताची आवड आहे तिला, संगीतही शिकते, त्यासोबत आणखीन काय काय करते ते आपण तिच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. स्वागत करूया तिचं. ऐश्वर्या, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: तू ऍडव्होकेट आहेस, म्हणजे LLB केलेली आहेस तू, तर सुरुवातीचं शिक्षण कुठं घेतलीस आणि LLB कडे कशी वळलीस ते सगळं जाणून घ्यायला आवडेल.
1: सुरुवातीला माझं स्कूलिंग गोमटेश इंग्लिश मीडियम.
0: बर.
1: त्यानंतर मी सायन्स GSS कॉलेज.
0: अच्छा.
1: त्या दरम्यान मला इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे मी करावं असं माझ्या घरच्यांची इच्छा होती, पण मला समाजसेवा किंवा लोकांसाठी काहीतरी करावं ही माझी इच्छा कायम, म्हणजे कायमच होती. मग त्यानंतर इंजिनिअरिंग हे प्रोफेशन मध्ये मी फील्डवर कधीच करू शकले नसते.
0: बरोबर.
1: त्यामुळे मग वकिली किंवा हे प्रोफेशन जे आहे त्याच्यामध्ये उतरून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करू शकतो हे खूप मला इझी वाटलं त्यावेळेला. सो आउट ऑफ इंटरेस्ट मी ह्या प्रोफेशन कडे आपणच. मग नंतर जेव्हा फॅमिलीला मी ह्याबद्दल कळवलं की असं असं मला हे करायचं आहे, तेव्हा तेवढा त्यांचा सपोर्ट नव्हता मला, कारण मुलींसाठी हे प्रोफेशन थोडं डिफिकल्ट असतंय, म्हणजे अशी आमची म्हणजे सोसायटीची
0: क्रिएट केलेली
1: आहे. मग त्याच्यामुळे एक सोशल स्टिग्मा त्याला असल्यामुळे तेवढा सपोर्ट नव्हता. पण नंतर जसं जसं माझं शिक्षण होत गेलं, मला गुरुजी असेनात किंवा असे भरपूर म्हणजे सपोर्ट करणारे जे व्यक्ती होते ते मला त्यावेळेला मिळत गेले, त्याच्यामुळे आज जे काय मी म्हणजे शिक्षण माझं जे झालंय मला खूप समाधान आहे की मी जे निवडले त्यात आज मी काहीतरी करू शकले, किंवा ह्या इथं जे मी पोहोचले ते माझ्या आई बाबांचा सपोर्ट असेना, गुरुजी असेनात किंवा असे भरपूर जे मला सपोर्ट करणारे मिळालेत, त्यामुळे मी खरंच आज खूप खुश आहे की मी हा प्रोफेशन चूज केलाय.
0: म्हणजे मुळात तुला लोकांची मदत करण्याची खूप तुझी इच्छा होती, त्यामुळे तू हे प्रोफेशन चूज केलेस.
1: येस, डेफिनेटली.
0: आणि त्याच्यासाठी तुला वेळोवेळी मार्गदर्शनही चांगल्या व्यक्तींचं भेटलं.
1: हो.
0: आणि त्यामुळे शक्य झालं.
1: हो, ते देवाचीच कृपा म्हणायची माझ्यावर की मला गरज असलेले सगळे व्यक्ती मला मिळत गेले.
0: होय ना ऐश्वर्या, कसं होतं की आपल्याला आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यावेळी जर योग्य मार्गदर्शन आपल्याला नाही भेटलं तर मग आपण जरा भरकटतो आणि मग वेगळं काहीतरी होऊन जातं आणि मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. तर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं आहे आता आणि आजकालच्या दिवसांमध्ये तरी खूपच आहे.
1: हो, नक्की.
0: सो तू ऍडव्होकेट झालीस आता आणि मग तुझं प्रॅक्टिस सध्या सुरू आहे की?
1: हो, मी माझं आता डिग्री 2024 फेब्रुवारीमध्ये मला माझी डिग्री मिळाली.
0: अच्छा.
1: त्यानंतर आता मला थोडं इंटर्नशिप म्हणा किंवा एक सिनियरच्या हाताखाली थोडी प्रॅक्टिस करावी लागते.
0: बर.
1: ऍडव्होकेट सुधीर बी चव्हाण यांच्याकडे मी आता सध्या प्रॅक्टिस करायले.
0: अच्छा.
1: त्यांच्याकडून गायडन्स घेऊन माझे जे काही केसेस असतील त्याच्यासाठी थोडं गायडन्स घेऊन मग मी ते लीड करत असते.
0: मग जसं तू म्हटलीस की ऍडव्होकेट हे प्रोफेशन जे आहेत म्हणजे सामाजिक दृष्ट्या किंवा लोकांनी त्याला एक वेगळं बनवून ठेवलंय आणि मुलींसाठी थोडस ते कठीणच जातं, मग तू शिकत असताना म्हण किंवा तुझी आता सध्या प्रॅक्टिस सुरू आहे तर अशा वेळी असे काही अनुभव तुला येतात का?
1: मी कधीच ह्या दृष्टिकोनाने या प्रोफेशनला किंवा म्हणजे जे सोसायटी आहे त्यांना कधी मी तसं बघितलंच नाही, त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की हे डिफिकल्ट आहे. फक्त बघणाऱ्यांचा दृष्टिकोन असतोय, ते माझे फॅमिली असे ना किंवा सोसायटी असे ना, त्यांना वाटते की हे थोडं डेंजरस असेल मुलींसाठी किंवा हे तुम्ही करू नका. बट आम्हाला आमचे उद्देश हे इम्पॉर्टंट मला असं वाटतंय. जर माझा हेतू सरळ असेल तर मी ते काही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निवाडा करू शकते. खरं जर मी माझे इंटेन्शन जर चुकीचे असतील तर ऑब्व्हियसली मी कुठं तर जाऊन अडकणार.
0: बरोबर.
1: सो मला वाटते की माझे इंटेन्शन क्लिअर आहेत, सो उद्या मला जर कुणाला हेल्प करायची असेल तर मी नक्कीच ते करू शकते आणि आजपर्यंत मी ते करत आले, त्याच्यामुळे मला असा वाईट अनुभव असा कधीच आला.

0: मार्गाने.
1: ऐश्वर्या, लोकांचा असं म्हणजे एक दृष्टिकोन आहे बघण्याचा की हा वकील म्हटलं की सारख्या फेऱ्या मारायच्या आणि मग ते काय एका ह्याच्यामध्ये होत नाही, वरचेवर जावं लागतं, तारीख पे तारीख घेत असतात आणि मग ते मुद्दामच घेतात, असं एक लोकांची मेंटॅलिटी बनलेली आहे. तर या दृष्टिकोनातून म्हणजे तुला काय सांगायचं आहे की असं काही होत असतं का?
2: शिक्षणाच्या आधी माझे पण हीच समजूत होती, हे का असं असतं असेल, तारीख पे तारीख हे म्हणजे एवढे दिवस केसेस चालतात का? पण जेव्हा शिकल्यानंतर कळालं त्याला एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर फॉलो करणं खूप गरजेचं असते. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, डॉक्टरकडे गेल्यावर आम्हाला डिरेक्टली हाय डोसच्या गोळ्या देत नाहीत. एक काय म्हणतो आम्ही, एक हायरार्की असते, ती आम्ही फॉलो करतच जातो. वकिली पण तेच आहे, डिरेक्टली आम्ही कुठल्या निष्कर्षाला येऊ शकत नाही, कधीच आम्ही एक कन्क्लुजन देऊ शकत नाही. बरेच वेळा असं होते की दोन्ही पार्टीज आम्हाला सांगतात एक, पण त्यांचं सत्य असतंय वेगळं. त्यामुळे आम्ही एक्झॅक्टली एक बाजू ऐकून आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. सो दोन्ही बाजूंना न्याय देणं हे आमचं काम असतंय. मी माझ्या पार्टीचा विचार करणार, समोरचा ऍडव्होकेट त्याच्या पार्टीचा विचार करणार, खरं जज हे दोघांचं ऐकून आम्हाला डिसिजन देणार.
1: बरोबर.
2: सो आम्हाला किंवा समोरच्या पार्टीला तेवढा टाइम दिलाच पाहिजे. सो असं नाही आहे की तारीख पे तारीख देऊन त्यांनी आपला टाइम वेस्ट करायला, एक प्रोसिजर आहे, ते प्रोसिजर फॉलो करत गेलं तरच आम्ही लोकांना न्याय देऊ शकणार. नाहीतर एक एकदा असं होतंय की म्हणजे जो इनोसेंट आहे त्याला एकदा शिक्षा होते आणि जो क्रिमिनल आहे तो सुटतोय.
1: होय ना.
2: म्हणजे एक म्हण आहे आता आमच्या प्रोफेशन मध्ये की लेट 100 क्रिमिनल्स मूव्ह फ्रीली बट नॉट अ इनोसेंट शुड बी पनिश्ड.
1: नक्की.
2: म्हणजे एका इनोसेंटला पनिशमेंट होऊ नये.
1: हो ना.
2: क्रिमिनल्स बाहेर तसे फिरले तर चालते. तर एक सामान्य माणसाला तो त्रास भोगावा लागू नये एवढ्यासाठी हे प्रोसिजर फॉलो करतो आम्ही.
1: ऐश्वर्या, मग ह्या फील्डमध्ये किंवा ह्या प्रोफेशनमध्ये खूप सारे नवनवीन कायदे येत राहतात, बदलत राहतात आणि मग प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावं लागतं आणि या गोष्टीचा अभ्यास आपल्याला सतत करावा लागतो. अर्थात ते बघणाऱ्यांना सोपं वाटत असतं की हा हे काय एकदा झालं, डिग्री घेतली की झालं, नंतर काय उपयोग नाही, किंवा हे मग वरचेवर जसं आता आपण डिस्कस केलं की तारीख घेत राहतात, समोरच्याला तेच सांगत असतात, कारणं देत असतात वगैरे वगैरे. पण आता तू जसं सांगतेस त्याप्रमाणे जर बघितलं, त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर खूप गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो एकंदरीत. तर काय सांगशील की म्हणजे हे जे स्टुडंट आता बाकीचे जे शिकत आहेत किंवा शिकतायत किंवा कुणाला जर घ्यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी काय सांगशील तू, एक युथ आहेस आता?
2: आता ज्याला आवड असते त्याला ते करत राहायला कंटाळ तर कधीच येत नाही. आता मला हे आवडतंय त्यामुळे कितीही अभ्यास असला तर ते करायची माझी तयारी आहे. सो जसे माझ्यासारखेच जर दुसरे कोणी असतील त्यांना जर ह्या शिक्षणाची किंवा म्हणजे ह्या फील्डची आवड असेल तर ते कंटिन्यू शिकत राहतील. हे फक्त माझ्या शिक्षणामध्ये मर्यादित असं मी सांगत नाही, इंजिनिअरिंग असेना किंवा दुसरं कुठलंही प्रोफेशन असेना त्यांना पण कंटिन्युअसली अपडेटेड राहायला लागतंयच. त्यांनी पण नवीन सॉफ्टवेअर अपडेट करतात, त्याच्याबद्दल त्यांनी शिकतात, मग त्यांची कामं चालू होतात. सो सेम अप्लाइज हियर. इथं आम्ही पण तेच करतो, नवीन कायदे जरी त्याचं ऍप्लिकेशन आम्ही शिकतो मग ते कायम आमच्या लक्षात राहते. सो त्यात त्रास असा काही नाही आहे. आवडलं की ते आपणच येते आणि त्यात कंटाळ किंवा त्रास असा काही होत नाही.
1: बर, मग याच्या पुढचं आणि तुला काही शिक्षण घ्यायचं आहे का या प्रोफेशन मध्ये?
2: नाही, सध्या तरी म्हणजे मला वकिली जी करायची होती तिथपर्यंत मी येऊन पोहोचलोय. आता सरांकडून जे शिकून म्हणजे लोकांना मला जे द्यायला येईल हाच माझा प्रयत्न असेल. इन फ्युचर कधी जर म्हणजे टाइम परमिट्स असेलच तर LLM एक करायचं आहे. खरं ते इथं राहून करायचं म्हणजे करायची इच्छा नाही आहे, अब्रॉडला वगैरे जाऊन करायचं. खरं तिथं जाऊन आलं की परत हे सगळं सोशल हे हातातून जाईल याची भीती आहे. सो बघूया.
1: अच्छा, मग मी तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुला गाण्यांची देखील आवड आहे, संगीत तू शिकतेस, तर त्याची आवड तुला कशी निर्माण झाली?
2: लहानपणापासून संगीत हे आवडीचं होतं, हा विषयच आवडीचा होता. मग घरी माझे म्हणजे आई वडील किंवा काका हे सगळे अध्यात्मात कायम, त्यामुळे वातावरण आमच्या घरी कायमच तसं असायचं. मग एक दिवस खरं मला पण तेच प्रॉब्लेम की गुरु नव्हते ऐकाय म्हणजे कसंच की ऑडिओज ऐकायचं, व्हिडिओज तिथूनच शिकायचं, तेच म्हणजे दिवसभर गुणगुणायचं हेच चाललेलं. एक दिवस असंच मी घरी फ्री होते आणि माझ्या कानावर गुरुजींचे म्हणजे भजन चाललेलं एका ठिकाणी गल्लीतच आणि माईक सिस्टीम एकदम जबरदस्त होती आणि अक्षरशः ऐकल्यावर माझ्या अंगाला असा काटा आला. मी झोपेत होतो ऍक्च्युली आणि झोपेतली उठून बसल्याने एकदम कुठून आवाज यायला मला ते राहवलं नाही. मी पटकन बघायला गेलो आणि गल्लीत असा पारायण सोहळा चाललेला आणि तिथे गुरुजी आणि त्या भगिनी सगळ्या बसून भजन गात होत्या. ते ऐकून मला अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की म्हणजे इतके दिवस हे मला का मिळाले नाहीत. मग नंतर मी त्यांना भरपूर वेळा म्हणजे त्यांच्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, हे सगळं म्हणजे खूप ट्राय केला पण ते जमलंच नाही. फॉर्च्युनेटली एक वर्षानंतर एक ग्रुप तयार झाला आणि आम्हाला फोन आला की तू कुणाला आवड असेल तर या. मग त्या दिवशी पण मी मम्मीला म्हणजे माझ्या आई बरोबर तिथे

0: गेलेले. बट मी डाऊट मध्येच होते, मला त्याच गुरुजींकडून शिकायचं आहे ज्यांना मी आमच्या गल्लीत बघितलेलं ऐकलेलं. मी दुसरीकडे कुठं जाणार नाही. मग तिथं जाऊन फक्त मी असं डुंकून बघितलं आणि बघितल्यावर मी एवढी खुश होते की ते शंकर पाटील तेच गुरुजी होते. मग आत गेलो, मग बसलो सगळेजण, मग एक दोन क्लासेस झाले. त्याच्यानंतर म्हणजे माझी जी आवड होती की नाही ती दुप्पट झाली. म्हणजे त्यांचं जे शिकवण्याची पद्धत होती, एकदा सोडून त्यांनी 3 वेळा आम्हाला ते भजन शिकवतात स्वतः. मग नंतर त्यांनी आमच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतात. मग ते म्हणजे त्याची ताल, त्याचं लय हे सगळं आम्हाला समजून सांगतात. प्रत्येक अभंगाचा अर्थ समजून सांगतात. सो आणखीन काय पाहिजे होतं. आणि फार इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आमच्या ठिकाणी येऊन शिकवतात, आमच्याकडून 1 रुपया न घेता. असे शिकवणारे भरपूर आहेत, पण त्यांनी पैसे डिमांड करतात किंवा त्यांच्या ठिकाणी त्यांच्या वेळेत जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: खरं गुरुजी आमचे तसे नाहीत. आमच्या ठिकाणी येऊन आमच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा न करता आम्हाला त्यांच्याकडे आहे ते सगळं त्यांनी दिलेत. आणि आमच्याकडून कसलीच त्यांची अपेक्षा नसते. सो म्हणजे माझं भाग्यच त्यांनी मला लाभले. खूप लेट झाला ह्याचं म्हणजे खूप दुःख आहे मला. अजून खूप काय काय शिकायचं आहे त्यांच्याकडून. बघूया आता परमेश्वराची इच्छा.
1: मग आता किती दिवस झालं शिकतेस तू?
0: आता 3 वर्ष झालं मी गुरुजींकडे आहे. गुरुजींमुळे मला खूप म्हणजे काय माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा असे खूप व्यक्ती मला गुरुजींमुळे लाभलेत. आज माझी ओळख जी आहे म्हणजे माझं खरंच ते क्रेडिट मी पूर्ण गुरुजींना देतो. आज जे काय मला मिळालंय ते माझ्या आई बाबा नंतर जर कोण असतील तर ते गुरुजी आहेत. म्हणजे माझ्यासाठी ते देवच असल्यासारखे आहेत. त्यांच्यामुळे मी खरंच एक म्हणजे काय म्हणतात की आमच्या प्रोफेशन मध्ये पण कॉन्फिडन्स खूप खूप गरजेचा आहे. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास, ते सपोर्ट जे त्यांनी दिलेत ते कुणीच देऊ शकलं नसतं. आणि मला एकदम म्हणजे पीक पॉइंटला जे मला गरजेचं होतं तेच मला त्यांनी दिलेत.
1: खरंच ना. आणि अशा दिवसांमध्ये एवढी चांगली माणसं आपल्याला मिळणं खूप भाग्य समजायला पाहिजे आपलं. कारण असं आता असे दिवस राहिलेले नाहीयेत की एवढी चांगली माणसं आपल्याला भेटतील. छान ऐश्वर्या. आपण नेहमी ऐकतो की आई वडिलांनंतर आपले गुरु हे आपल्या म्हणजे उच्चस्थानी आपल्या आयुष्यामध्ये असतात. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तू आहेस. आणि तू जसं गुरुजींचं शंकर पाटील यांचं उदाहरण तू दिलीस, छान वाटलं ऐकून. आणि असेच अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले असावेत, त्यांच्या बोलण्यातूनही आपण ऐकलेलंच आहे. तर संगीताला घेऊन आता पुढं काही तुझे फ्युचर प्लॅनिंग असे केली आहेस का तू?
0: सध्या तरी मी तसं काय प्लॅनिंग वगैरे केले नाही. मी म्हणजे माझ्यासाठी संगीत जे होतं ते आधी म्हणजे घरी होतं फक्त. आता ते फक्त गुरुजी आहेत, त्याच्या पुढचा विचार मी कधीच केलो नाही. मला आता खरंच असं म्हणजे माझे डोळे किंवा माझं मन भरून येते गुरुजी नंतर काय हे मला खरंच माहित नाही. म्हणजे मी त्याचा विचार पण केलो नाही किंवा त्याचा प्लॅनिंग पण नाही.
1: मग बाय प्रोफेशन तू ऍडव्होकेट आणि तरी एका म्हणजे संगीताशी जोडली गेलीस आणि त्याच्यामुळे मग एका ग्रुपशी जोडली गेलीस तू. मग त्यांची भजन वगैरे होत असतील ठिकठिकाणी, मग तिकडं त्यांच्या बरोबरही तू जातेस का गायला?
0: होय होय. म्हणजे आता मी कॉलेजला असल्यामुळे कॉलेजला जेव्हा होते त्यावेळेला माझं कॉलेज 1:30 सुटायचं, त्याच्यानंतरला मी फ्री. इंटर्नशिप वगैरे आम्हाला त्यावेळेला तेवढी म्हणजे कंपल्सरी नसायची. आणि जे ऍडव्होकेट्स असायचे ते म्हणजे तुम्ही शिक्षण कम्प्लीट केल्याशिवाय आमच्याकडे येऊ नका असं सांगायचे. कारण त्यावेळेला आम्हाला भरपूर काही काही नॉलेज जे द्यायचं असतं ते प्रोफेशन मध्ये गेल्यानंतर आम्हाला ते कळतंय किंवा ते त्यांनी देतात. मग शिक्षण करताना असं आम्हाला काही नव्हतं कंपल्सरी. त्यामुळे मी फुल टाईम माझ्या कॉलेज नंतर मी भजन करू शकत होते. मग कुठं पण जिथं भजन असायची तिथं मी स्वतः जायचे किंवा प्रॅक्टिस फंक्शन्स प्रोग्राम्स हे सगळं अटेंड करू शकत होते. आता प्रोफेशन मध्ये एंटर केल्यापासून थोडा प्रॉब्लेम होतोय, बट तरी होईल तेवढं मॅनेज करायचा प्रयत्न करत आहे.
1: मग ऐश्वर्या म्हणजे आजकालची जर तरुणाई आपण बघितली विचारात घेतली तर कॉलेज करत करत अनेक असे वेगवेगळे उद्योगधंदे ते करत असतात ज्याच्यामुळे आई वडिलांना त्रास होतो, पालकांना त्रास होतो खूप. आणि त्यांना सांगणं समजावणं सुद्धा त्या पालकांच्या हातात बऱ्याचदा राहत नाही, अशाही गोष्टी होत राहतात. तर कारण आता कसं झालंय की सगळं जग एवढं फास्ट झाल्यामुळं सगळं आपल्या हातात असतं, मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. एका फिंगरटिपवरती आपण वाटेल ते बघू शकतो, सगळं चांगलं वाईट दोन्ही नॉलेज आपण घेऊ शकतो. पण तू एक स्वतः युथ असून तू ह्या अध्यात्माकडे वळलीस किंवा हे जे संगीताकडे वळलीस, संगीताकडे वळणं म्हणजेच एका अध्यात्माची पहिली पायरी आपण म्हणू शकतो, तिथून सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या गोष्टी मनात येणं खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील. तिकडं तू वळलीस, खूप चांगलं वाटलं ऐकून. आणि तुझ्या सोबत जे तुझ्या एजचे जे ग्रुप आहे युथ जनरेशन आहे, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील?
0: मला असं वाटते की आई बाबा किंवा गुरु किंवा आपले जे एल्डर्स आहेत आम्हाला ते सांगत असतात नेहमी की तुम्ही असं करा हे करा, ते आपल्या चांगल्यासाठी असतंय. बट मला असं वाटते की 100 लोक जरी सांगितले तरी त्याचा काय फायदा होत नाही. जोपर्यंत स्वतःला वाटत नाही की मी काहीतरी करायला पाहिजे, तोपर्यंत ते काय होत नाही. आई वडील असेनात, फ्रेंड्स फॅमिली हे सगळे सांगतात, खरं करणारा तो जो मेन व्यक्ती तो आम्ही स्वतः असतो. जोपर्यंत आम्हाला स्वतःला जाणवत नाही की माझं कुठंतरी चुकतंय किंवा मी हे करायला पाहिजे, तोपर्यंत तो बदल होत नाही. माझा फक्त एवढंच सांगणं आहे युथला की तुम्ही आपलं चांगलं किंवा आपलं वाईट हे दुसऱ्याच्या सांगण्यावरनं ठरवू नका, ते तुम्ही स्वतः बघा. आता जे वाईट व्यसन असे ना, वाईट मार्ग ते निवडतात, त्याच्यामधून तुमचं लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काय फायदा? आनंद हा क्षणिक असतोय, तुम्ही तो बघून एक म्हणजे चुकीच्या मार्गाला तुम्ही पाय घालता. लॉंग रन मध्ये तुम्हाला ते काय हेल्प करायला किंवा काय बेनिफिट द्यायला ह्याचा विचार त्यांनी स्वतः करायला पाहिजे. कारण आता त्यांना चालत नाही, मोठ्यांनी सांगितलेलं पण चालत नाही,
1: होय ना,
0: त्याचा राग येतोय त्यांना किंवा त्यांना वाटतं की हे आमच्या सतत पाठीमागे लागलेले असतात. सो बाकीच्यांच्यासाठी नाही, एटलीस्ट स्वतः साठी करावं.
1: पण तेवढी स्वतःची बुद्धी सुद्धा नसते एकेकट्यांची, म्हणजे सेल्फ डिसिजन आपण घेऊ शकू चांगलं, ती सुद्धा बुद्धी असायला हवी ना की आपण काय करतोय ते योग्य आहे की नाही हे सांगणं. जेव्हा समोरची व्यक्ती सांगत असते तेच त्यांना पटत नसतं आणि मग स्वतः डिसिजन घेऊन काहीतरी वेगळ्या मार्गावरच ते चालत असतात. म्हणजे युथ जनरेशनचा जर विचार करू आपण तर त्यांच्या आजूबाजूचं जे सर्कल असतं ते खूप महत्वाचं असतं की ते कोणत्या सर्कलमध्ये आहेत आणि त्याचा खूप प्रभाव पडतो त्यांच्यावरती.
0: एटलीस्ट त्यांनी फ्रेंड्स आपले ग्रुप किंवा सर्कल चूज करताना तरी थोडा विचार करावा. आपल्याला जर म्हणजे तेवढी बुद्धी नसेल की आपण काय करतोय हे करेक्ट आहे काय रॉंग आहे हे समजणं, तर एक एटलीस्ट सर्कल आपण जेव्हा चूज करतो तो तरी व्यवस्थित चूज करावा, एटलीस्ट जेणेकरून तिथून आपला म्हणजे सत्कर्माकडे मार्ग वळेल असं काहीतरी त्यांनी डिसाईड करावं. आणि आम्ही सांगणारे किती सांगणार,
1: होय ना,
0: ऍट दी एंड जे करायला पाहिजे ते त्यांनी स्वतः करायला पाहिजे.
1: बरोबर. महेश्वर्या, तू LLB केलीस आणि गाण्यांची आवड, त्याचीही क्लासेस करतेस तू किंवा बाहेरही म्हणजे गाणी म्हणायला वगैरे तुमचे प्रोग्राम होत राहतात, त्याच्यामध्ये तूच मला वाटतं यंग असशील तुमच्या ग्रुपमध्ये. आणि या सगळ्या तुझ्या आवडीनिवडी म्हण किंवा हा जो तू जसं सांगितलीस की तुला इंजिनिअरिंगला घालायचं होतं तुझ्या पालकांची इच्छा, पण तू हे प्रोफेशन चूज केलीस आणि मग हे गाण्याकडे पण वळलीस, ते त्याच्यासाठी घरच्यांचा काही अपोज होता की ते खुश आहेत आता?
0: नाही, माझी आई लहानपणापासून ती स्वतः म्हणजे अध्यात्मात खूप असल्यामुळे ती मला वयाच्या आय थिंक 5व्या वर्षी मला माळ घातली.
1: बर.
0: मी वारकरी संप्रदायात आहे, सो घरी म्हणजे अध्यात्मासाठी कधीच मला त्यांनी मागे खेचले नाही, म्हणजे मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी फ्रीडम होती. त्यामुळे मे बी आज मी म्हणजे अध्यात्म असेना किंवा शिक्षण असेना किंवा उद्या मी जाऊन मला दुसरं काही शिकायचंय किंवा करायचंय अशी जरी इच्छा व्यक्त केली तर मला ते कधीच पाठीमागे खेचणार नाही. हा सपोर्ट कायमच त्यांनी मला दिलेत, सो मे बी आज तो कॉन्फिडन्स मला त्यांच्यामुळे आहे.
1: छान. कोण कोण असतं घरी?
0: घरी माझे आई वडील, मला दोघी लहान बहिणी आहेत आणि माझे काका.
1: छान. ओके, मग बहिणी काय शिकतात आता?
0: माझी बहीण एकटी BCA करायले.
1: बर.
0: आणि एकटी बहीण स्कूल आहे हेरवाडकर, 4th स्टँडर्ड.
1: छान. ऐश्वर्या, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि
0: धन्यवाद.
1: तू आलीस इकडं, एवढ्या छान छान गप्पा मारलीस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि एक कार्यक्रम तुझ्यासोबत घेऊ आपण फ्युचरमध्ये नक्कीच. आणि आजच्यासाठी थँक्स अ लॉट.
0: थँक्यू सो मच. थँक्यू.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: हेलो एंड नमस्कार, सभी सुनने वालों को संजीव कपूर का प्यार भरा नमस्कार. आप मुझे सुन रहे हैं KLE वेणुध्वनि 90.4 FM पर. मैं आपसे सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि अगली बार जब आप खाना बना रहे हो और या खा रहे हो तो मुस्कुराहट के साथ में खाना बनाइए और खाइए, देखिए जीवन कितना खुश होगा ये आपको भी अंदाजा नहीं है. चलिए अभी मुस्कुराइए.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्प

एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ ತಡಮಾಡಬೇಡಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Karnataka Lingayat Education Society Belagavi. Turn your dream into a medical career. KLE NEET Repeater Batch now in Belagavi. Admissions are now open. Special concessions for KLE students and meritorious students. Free coaching for students who scored 400 plus marks in NEET 2026. Separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340867. 68 or 9380056.

केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444

इंटर्नशिप व क्षेत्रीय प्रशिक्षणाच्या संधी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08337200120 आणि 9071000074.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Karnataka Lingayat Education Society Belagavi. Turn your dream into a medical career. KLE NEET Repeater Batch now in Belagavi. Admissions are now open. Special concessions for KLE students and meritorious students. Free coaching for students who scored 400 plus marks in NEET 2026. Separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340866 or 9380056.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।